राग एक संग पंच बरंगन संग अला पह आठौ नंदन प्रथम राग पहरो वै कर ही पंच राग नी संग उचर ही।